0: जीरे फुंसी सेमसुगनो काइनु सोदो सेंसुगनो ई नामगे ते पिसंग नामलिंग मारो आधकिन पोखे तामलिंग मारो थपासो खेमा लामधाते पालेप संगयुमा खामदा माबे ई यांग इचि नुमेन थखेम मारो मा इंगो पोखे लिंगदेन मारो तेनभे सोखेमा तारामदेन अमारे कुमा पारांगदेन ई सेसे फुंजुआतिन सिसुंग बारो आगा ई पाना सुरुंग बारो
1: आलुखारक अगिपसिमला अबुची नुसिचान यक्थुंग थिम्बे चुरे इंगसे बुंगवा मुक्लेप इसी युनछिकपा ngasi mukte ang sumbong pe muk pe ma ite ala aniki kopmonu tandi kharakle lagi semo i naktige ala sapa ang pangen miktok muden thimbe heksing semo i sewaro